भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 229 दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। देह आहे म्हणून गणेश पूजन आहे, देह आहे म्हणून शारदा वंदन आहे, देह आहे म्हणून संत श्रोते गुरु आणि सज्जन आहेत, देह आहे म्हणून कवित्व चालतं, देह आहे म्हणून अध्ययन होतं, देह आहे म्हणून नानाविध विद्यांचा अभ्यास केला जातो, देह आहे म्हणून ग्रंथलेखन होतं, नाना लिपींची ओळख होते, नाना पदार्थांचा शोध देहासाठी घेतला जातो, देह आहे म्हणून महाज्ञानी ऋषी मुनी आहेत, देह आहे म्हणून तीर्थाटन करणे प्राणी फिरतात, देह आहे म्हणून श्रवण घडतं, देह आहे म्हणून मननाचे पोवाडे गायले जातात, याच देहात अंतरात्म्यामुळे परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते, देह आहे म्हणून कर्ममार्ग आहे, देह आहे म्हणून उपासना मार्ग आहे, देह आहे म्हणून ज्ञानमार्ग आहे, योगी वितरागी तापसी हे देह असल्याने विविध सायास करतात, देह आहे म्हणून आत्मा प्रगटतो, इहलोक आणि परलोक सगळं देहाशिवाय निरर्थक आहे, देह असल्यावर सार्थक आहे, देह नसला तर सर्व निरर्थक आहे, पुरश्चरण अनुष्ठान गोरांजन धूम्रपान शीतोष्ण पंचाग्नी साधन देहामुळे आहे, देह आहे म्हणून पुण्यशील आहे, देह आहे म्हणून पापी आहे, देह आहे म्हणून चांगलं वाईट आहे, देह आहे म्हणून अवतारी आहेत, देह आहे म्हणून वेषधारी आहेत, नानाबंड पाखंडपणा देह आहे म्हणून आहे, देह आहे म्हणून विषय भोग आहेत, देह आहे म्हणून सगळे त्याग आहेत, देह आहे म्हणून नाना रोग होतात, देहाविना सगळे व्यर्थ आणि देह नसेल तर धन्य आहे, देह आहे म्हणून नाना कला आहेत, देह आहे म्हणून कमी जास्त आहे, देह आहे म्हणून भक्ती मार्गाचा जिव्हाळा आहे, सन्मार्गाची नाना साधनं देहासाठी आहेत, त्याच्यामुळे बंधनं तुटतात, देहामुळे आत्मनिवेदनाद्वारे मोक्ष लाभतो, देह सगळ्यामध्ये उत्तम आहे, देहामध्ये आत्माराम राहतो, सगळ्यामध्ये हा पुरुषोत्तम असल्याचं विवेकी लोक जाणतात, देह आहे म्हणून कीर्ती आहे, देह आहे म्हणून अपकीर्ती आहे, देह आहे म्हणून अवतार मालिका होऊन जातात, देह आहे म्हणून नाना भ्रम आहेत, देह आहे म्हणून नाना संभ्रम आहेत, देह आहे म्हणून उत्तम उत्तम पद भोगतात, देह आहे म्हणून सगळं काही आहे, देह नसला तर काहीच नाही, आत्मा गाठायचा तिथेच राहील, देह हे परलोकीचं तारू आहे, नाना गुणांचा सागर आहे, नाना रत्नांचा विचार देहामुळेच आहे, देहामुळे गायन कला आहे, देहामुळे संगीत कला आहे, देहामुळे मनातील भावना दृष्टीस पडते, पंचभौतिक ब्रह्मांडाच्या अंश रूपाने पिंड तयार होतो म्हणून ब्रह्मांड रूपी वृक्षाचं देह हे फळ आहे, देह हा केवळ दुर्लभ आहे, मग या देवाला समजून घ्या, देहासाठी लहान थोर आपले व्यापार करतात, त्यामध्ये कितीएक आहेत जे जे देह धरून आले तेथे काहीतरी करून गेले, हरिभजन करून कितीएक जण पावन झाले, अष्टधा प्रकृतीचा मूळ संकल्प देह रूप घेऊन आला आहे, हरी संकल्प हा मूळ असेल तर आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंश रूपाने आहे, अनेक देह पाहिल्यानंतर आतमध्ये पाहिल्यानंतर मग हे तत्व समजतं, हरीचा संकल्प मुळात होता तोच फळात पावा, वेलाचं मूळ बीजामध्ये असतं, उदक हे वेलीचं रूप आहे, पुढे फळांमध्ये बीज येतं आणि मुळाचा अंश त्याच्यामध्ये येतो, मुळामुळे फळ येतं, फळामुळे मूळ होतं, त्याप्रमाणे हे भूमंडळ होत जातं, असो काही एक करायचं असेल तर देहाविना कसं घडेल, देह सार्थकी लावला म्हणजे बरं, आत्म्यासाठी देह झाला, देहासाठी आत्मा आहे, दोन्हीमुळे व्यवहार होऊ शकतो, त्याचा कार्यभाग अशा तऱ्हेने उदंड चाललेला आहे, किती चोरून गुप्त रूपाने पाहिलं काही केलं तरी त्या आत्म्याला माहिती होतं, याचं सगळं कर्तृत्व त्याला माहिती आहे, देहामध्ये आत्मा असतो, देहाचं पूजन केलं की आत्मा संतोषतो, देहाला त्रास दिला तर आत्मा नाराज होतो, देहाशिवाय सगळी पूजा उपयोगी ठरत नाही तर देहाशिवाय पूजा होतच नाही, म्हणून लोकांना जनता जनार्दनाला संतुष्ट करावं, उदंड विचार प्रगटला त्याच्यानंतर धर्मस्थापना झाली मगच पुण्य शरीराला पूजेचा अधिकार मिळाला, उगीचच भजन केलं तर मूर्खपणा अंगी लागतो, गाढवाची पूजा केली तर त्याला काय करणार,
जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. इतरांना उगाचच खुश करायचं हे योग्य नाही, पण इतरांचं मन दुखवू नये म्हणजे बरं. सगळ्या जगदांतरीचा देव रागावला तर राहायला जागा राहणार नाही, माणसं वाचून माणसाचं भागणार नाही. परमेश्वराचे गुण अनंत आहेत, माणसाचे परमेश्वरात रूपांतर झाले याची खूण काय सांगायची. परंतु अध्यात्मग्रंथाचं श्रवण केलं तर ते समजेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडं आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजारला गेलेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झालाय, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथंच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, अहो तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे, आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असं वाटलंच नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने त्यांनी काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले आहे, माझं रक्षण करणार आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथं धावत आले, तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायाने त्यांना मुक्त केलं, त्यांचे दागिने आणि सामान त्यांना परत दिलं आणि त्यांना घरी पोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडं गुळ पाणी घ्या. नको, आम्हाला फार काम आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच, असं म्हणून ते आत वळली तेवढ्यात ते गुप्त झाले. तर निष्ठा ही अशी पाहिजे. आजपर्यंत कितीकांच्यावरती कितीतरी बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा आहे की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे, मी अवगुणी असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलेलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सगळ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीनं सुखाचा होईल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार, मी बोलते ज्योती चौधरी। कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची कथा आहे कुंद फुलांचा गजरा। अण्णा, अन्न झाकून ठेवलंय टेबलवर, रखमा आली की गरम करायला सांगा आणि नीट जेवून घ्या। येते मी, 9:50 ची गाडी पकडायची आहे मला। असं म्हणत प्रत्युत्तराची वाटही न बघता वासंती दार ओढून निघून गेली। त्यांनी बंद दाराकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि दीर्घ निश्वास सोडला। बाल्कनीतल्या आराम खुर्चीत बसून पुन्हा पुन्हा ते तोच पेपर वाचू लागले। खर तर गेल्या 2 तासापासून अण्णांनी पेपर मधला शब्द न शब्द वाचून काढला होता। हे काय कालचाच कावळा पुन्हा त्याच फांदीवर बसून कावकाव करते? 8 दिवसापासून रोज ठरलेल्या वेळी येतोय। त्यांचं मन मात्र कातर झालं। खर तर अण्णा खंबीर प्रवृत्तीचे, फारसं भावनेत गुंतणं, कुणाच्या आवडीसाठी म्हणून काही करणं जमलंच नाही त्यांना। त्यामुळे आज एका कावळ्यासाठी मन हळवं म्हणा ही कल्पनाच त्यांना विचित्र अजब वाटून गेली। नाही नाही म्हणताच त्यांचं मन मात्र 35 वर्षापूर्वीच्या घटनांच्या स्मृतीची पानं चाळवण्यात दंग झालं। एक एक दृश्य जणू नजरेपुढे चलचित्राप्रमाणे साकारलं जात होतं। त्यांना आठवलं त्यांचं लग्न, आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं। विवाह ही तर एक अपूर्वाई असते दोघांच्याही जीवनातली, पण का कुणास ठाऊक। अण्णांनी शरयूशी लग्न करून अर्धांगिनी तर बनवलं, पण प्रेमाच्या आणाभाका नजरेची गोडगुपित कधी म्हणून जमलंच नाही त्यांना। आर्मीत नोकरी करणाऱ्या त्यांना शिस्तबद्ध जीवनाच्या चौकटीत पत्नीशी भरभरून बोलणं, खाळून हसणं, प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलणं कधी म्हणून सुचलंही नाही। नव्हे, ते तर त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं। पण शरयूला तर कविता वाचायला, काव्य जीवनात दंग व्हायला खूप आवडायचं। पण अण्णांच्या सहवासात हळूहळू ती निरळ जीवनाला आत्मसात करू लागली। आसामला त्यांची बदली झाली आणि शरयू दापोलीला राहू लागली। सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला याच दरम्यान त्यांच्या सांसारिक जीवनात एक फूल मात्र उगवलं, मयूर। मयूरच्या चिमण्या पावलानं जोर देताना ती विसरली अण्णांचा तटस्थपणा। सासू सासऱ्यांना माया लावली शरयूनं, वृद्धापकाळानं आजी आजोबांची प्राणज्योत मालवली। अण्णा तात्पुरते रजेवर यायचे, महिनाभर राहायचे आणि पुनश्च हरिओम करत आसामला निघून जायचे। आधी लहान म्हणून आणि नंतर शिक्षण म्हणून शरयू कायम सासरच्या गावीच राहिली। बघता बघता मयूरचं शिक्षण आटोपलं, बँकेत नोकरी लागली। मग 2 वर्षात वासंतीशी लग्न पण झालं, प्रेमविवाह। मयूर वासंतीच्या या गुलाबी दिवसात शरयूनं कित्येकदा दोघांची नेत्रपल्लवी बघितली, कोपर खळ्याही बघितल्या। कुठेतरी ही मस्करी तिलाही हवी होती अण्णांकडून, पण जाऊ दे। साऱ्यांच्या जीवनात असं केवड्यासारखं नागासोबत प्रणय धुंद होणं नशिबी नसतं, तर जिजनं असतं चंदनासारखं, असं म्हणून ती मुलासुनीला धुंद क्षणाला मनसोक्त जगू देत होती। ती आपला बहुतांश वेळ बगीच्यात घालवायची। मयूरच्या बंगल्यात तिनं सुंदरशी झाडं लावली। गुलाबाचे ताटवे, कुंदाचं बहरणं, चाफ्याचं भरभरून येणं यात ती रमायची। अण्णा रिटायर झाले, ते सुद्धा आता घरट्यात परतूनच आले। शरयूचं असं मयूरच्या संसारात रमणं, बगीच्यात गुंतणं यात कधीच अण्णांना रस वाटला नाही। दोघं रिकामपणी एकमेकांशी संवाद साधायचे, पण त्यातून सहजीवनाचा सूर गबसलाच नाही, फक्त होती कर्तव्याची भावना। एकदा TV वर कसलासा कार्यक्रम सुरू होता। आजोबा आजीच्या केसात गजरा माळत आहेत असं दृश्य होतं। शरयू म्हणाली, मला पण वाटतं कधीतरी तुम्ही एखादं फूल माळून द्यावं माझ्या केसात, पण जाऊ दे। असा उसासा टाकत तिने तो विषय तिथे संपवला। बगीच्यातली झाडं वसंतात कशी फुलून आली होती। मयूर वासंती ऑफिसला गेलेत ही शरयूची तुपा फुलांना अंजारण्यात गोंजारण्यात जायची। परडी परडी कुंदाची फुलं वेचून आणायची ती आणि त्या फुलांचे सुगंधित हार देवांच्या फोटोला करून व्हायची। सुगंधित संध्याकाळ वाटते म्हणे मनाला। याच वेळी एक गजरा मात्र नेहमी टिपॉयवर करून ठेवायची ती।
पण स्थित प्रज्ञवृत्तीच्या अण्णांनी यावर चकार शब्दानं प्रतिक्रिया दर्शवली नाही वा उत्सुकता पण दाखवली नाही. नुकतीच अण्णा शर्वेच्या लग्नाची 35वी लग्नगाठ मुलांनी साजरी करण्याचा बेत रचला, पण पुन्हा तेच अण्णांनी नकार घंटा वाजवली. काय साजरा करायचा तो लग्नाचा वाढदिवस, नसले चोचले, अण्णा कडाडले. शर्वेच्या मनाची दखल घेतल्या गेलीच नाही. यानंतर दोनच महिन्यात न्यूमोनियाचं निमित्त होऊन शर्वे गेली. तिच्या पिंडाला कावळा शिवलाच नव्हता. मात्र याच देखील अण्णांनी फारसं मनावर घेतलंच नाही. हल्ली मात्र अण्णांना शरयूची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवू लागली. बराच वेळ ते बालकनीत बसतात. पूर्वी बगीच्याकडे दृष्टीही न टाकलेले अण्णा फुलांच्या बहरण्यात शरयूचं अस्तित्व शोधत होते. 2 महिने झाले तिला जाऊन. ते मनातच हिशोब करू लागले. वातावरणात जरा गारठा जाणवत होता. खरं तर शाल पांघरायला हवी, पण उठणं जीवावर आलंय. शरयू असती तर, मनात विचारला, शाल सड्डीशी टाकली असती अंगावर तिनं. मणकवडी होती ती. तो काय, वरच्या तारेवरील शाल अण्णांच्या खांद्यावर पडली. त्यांनी ती अंगावरती लपेटली. त्यांना प्रथमतःच त्या शरयूचा स्पर्श जाणवला, जो तिच्या सानिध्यात कधीच जाणवला नव्हता. रखमाबाई 12 आसपास आली. अन्न गरम करून तिनं अण्णांना वाटलं आणि बाकीची कामं करू लागली. जेवता जेवता ते विचारात गळून गेली. मिरची चावल्या गेली. जोरदार ठसका लागला. फुलपात्र ओढून पाणी प्यायले त्यांना, पण ठसका मात्र थांबलाच नाही. कुणीतरी पाठीवर ममतेनं हात फिरवतं ही जाणीव झाली त्यांना. त्यांनी मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. काय हा भास म्हणावा की मनीचे खेळ, जाऊ दे, असं स्वतःशीच पुटपुटत ते किचनमधून बाहेर आले. विचाराच्या तंद्रीत रोजचं औषध घेणं विसरलेच ते. आणि हे काय, औषधाची बाटली खाली पडली आणि त्यांना गोळीची आठवण झाली. योगायोग की भास, सारच कल्पना पल्ल्याचं. सारखा शरीराचा नाद घुमतोय कानात. अण्णा आराम खुर्चीत बसले. तो त्यांचा डोळा लागला. कुंद फुलांच्या सुगंधानं अण्णांना जाग केलं. अधून मिलित नेत्रांनी त्यांनी कुंदाचं बहरणं बघितलं. जणू पांढरी शुभ्र सुगंधित शाल पांघरलेली सौंदर्यवती भासली ती. अम्मळ उठून त्यांनी चूळ भरली. रखमाला चहा ठेवायला सांगितलं. तो काय, परत तोच कावळा कावकाव करून काहीतरी सांगतोय. काय हे, आपण फारच भाऊक होत चाललोय. आपल्या करारी बाण्याला शोभत नाही असं हे म्हणून त्यांनी टीव्हीचं बटन दाबलं. कसली सी जाहिरात चाललेली. आजोबा आजीच्या केसात गजरा माळून देत आहेत आणि ती तृप्त आजी सलज्ज अवंग ठेवून उभी आहे. त्यांना झटकन शरीराचं वाक्य आठवलं. मला पण वाटतं जाऊ दे, मला पण वाटतं जाऊ दे. ही वाक्य त्यांच्या कानावर पडत होती. लगेच त्यांनी टीव्ही बंद केला. हातात काठी घेऊन ते जिना उतरू लागले. गेल्या कित्येक दिवसात ते पायऱ्या उतरलेच नव्हते, म्हणून पायरीवर अडखळू लागलेत. रमा म्हणाली, काही पाहिजेल असल तर मी आणते ना जी. पण अण्णांनी दुर्लक्ष केलं. कधी नव्हे ते बागेत आलेत, कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच. झाडांना आयुष्यात त्यांनी प्रथमतः प्रेमानं गुंजरलं. झाडांनी देखील पानं हलवून त्यांना अभिवादन केलं. हलक्या नाजूक हातांनी कुंदाची फुलं त्यांनी परडीत वेचलीत. मंद मंद सुगंध किती प्रसन्न वाटतंय ना. म्हणूनच ही गुंतली असावी फुलांच्या प्रेमात. अण्णांना कळत स्वतःशीच बोलून गेलेत. फुलांची परडी घेऊन जवळपास 10 टाकतच ते जिना जडले. काहीतरी आठवून शरळीचं शिवणकामाचं ड्रॉवर उघडलं. सुई दोरा घेऊन ते हॉलमध्ये आलेत. थरथर त्या हातानं सुई दोरावू लागले. रखमा न राहून म्हणालीस, मी देऊ का ऊन. पण दुर्लक्ष करीत अण्णांनी दोरा उलाच. सुईत फुला मागून फुलं गुंफू लागलेत. 2-4 सवय नसल्यानं बोटात सुईचं टोक शिरायचं. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी गजरा पूर्ण गुंफला. त्या गजऱ्याला हळुवार हातानं कुरवाळलं. नकळत थेंबांनी डोळ्यात गर्दी केली. ओघळणारे अश्रू नव्हे मोती हो, ते तर त्यांनी तसेच ओघळू दिलेत. कोपऱ्यात ठेवलेली खुर्ची ओढली. त्यावर लटपटत्या पायाने ते चढलेत. अन शरीरच्या फोटाला त्यांनी तो हार नव्हे तर गजरा माळला. त्यांना का कुणास ठाऊक असं जाणवलं. शरवी म्हणते, हेच तर मला हवं होतं. फोटोतलं तिचं मंद स्मित आज प्रथमच अण्णांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. अन आश्चर्य,
फांदीवरचा कावळा कावकाव करीत उडवून गेला।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू आणि हेअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माणूस जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहणं म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं नाही. माणसानं जिवंत राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षण त्याला उपभोगता आला पाहिजे. प्रत्येक क्षणात त्याच्याकडनं असं वागलं गेलं पाहिजे ना की समोरच्याला आनंद वाटतो. तुसळेपणाने बोलणं, कोणाला मुद्दाम टोचून बोलणं, तो माणूस जिवंत नसतो. जिवंत माणूस म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे, यार मला त्याला भेटायचंय. का पटलं नाही मेरको, मिळणं नाही उसके. कोणाशी तरी तुम्हाला मनापासून बोलायचं, तुम्ही काय करता? तुम्हाला 100 मित्र आहे, तुम्ही काय करता? नाही यार उसको मिळतंय. भले तुम्ही 3 महिन्यानंतर जाता त्याच्याकडे, तो तुम्हाला असा भेटतो की यार त्याला मित्र म्हणतात. आणि तुम्हाला त्याची गरज का वाटते? कारण तो पॉझिटिव्ह आहे, तो आयुष्य जगलाय, तो राखून बोलत नाही, तो तुमचा ऐकू शकतो, तुमच्या दुःखावर तो तेल टाकत नाही, आणि तुम्ही जे सांगता ते जगाला ऐकवत नाही. तो जिवंत माणूस. आयुष्य आहे, आजारपण येतं, रिटायरमेंट येते. बरेच लोक अरे मी 58 रिटायर होणार म्हणून 55 आयुष्यातून हरायला लागतात. तुम्ही काय करणार? मी एवढ्या मोठ्या पोस्टवर होतो मग नंतर काय? त्याला पैशाची भीती नसते, पण काय? पण असेही लोक असतात ज्यांना नोकरी करतायत, मोठ्या पोस्टवर येणं फिट आहेत, आणि अचानक त्यांना आजार पण काहीतरी येतं आणि ते संपतात. आणि असे लोक आहेत मंडळी जे मोठ्या पोस्टवर असतात, काम करत असतात, आजारपण येतं, ते आजारपणाला स्वतः लढतात, आजारपणाला हरवतात, ते आजारपण पुन्हा येतं, पुन्हा त्याला हरवतात आणि लोकांना जगायला शिकवतात. असेच डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण पाटील आपल्या बरोबर आहेत. प्रवीण दादा राम राम.
1: नमस्कार.
0: एक गाणं ऐकवा.
1: दिये जलते हैं, फूल खिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं.
0: क्या बात मंडळी. या माणसाचं ऑपरेशन झालेलं आहे. या माणसाला पार्किन्सन्स आहे. पार्किन्सन्स म्हणजे ट्रेमर्स, कंप, वात. आणि हा माणूस आनंदानं जगतोय, जगवतोय. टेबल टेनिस खेळायला हा माणूस अमेरिकेला स्वतःहून जातो, काश्मीरला फिरायला जातो. आजारपणाखाली लोकांकडनं सिंपथी मागत नाही. प्रवीण दादा, आजार येतो माणसाला, प्रत्येकाला आज न उद्या येतो, पण तुमच्यात अशी काय क्वालिटी आहे की तुम्ही त्या आजारपणावर मात केलीत?
1: जिंदगी जिंदा दिली का नाम आहे, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है.
0: हा स्वभाव पहिल्यापासून होता.
1: येस.
0: तुम्ही डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर होतात बरोबर, ते तुम्ही क्षेत्र निवडलं का ती आवड होती?
1: तसं म्हणजे मी धुळ्यासारख्या एका छोट्या शहरातनं आलोय आणि परिस्थिती गरिबीची होती आमची.
0: आई वडील?
1: वडील क्लार्क होते वन विभागात आणि आई गृहिणी होती. आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे पण वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा काहीतरी शिकून घ्यावा. परिस्थिती नसताना त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये मला टाकलं.
0: वा.
1: कणसा कॉन्व्हेंटला पहिली ते चौथी कणसा कॉन्व्हेंटमध्ये शिकलो. चौथी ते नंतर मग पाचवी ते अकरावी, जुनी 11 होती आमची. 1974 शेवटची बॅच आमची ती.
0: अभ्यासात कशी होतात?
1: अभ्यासात सो अँड सो.
0: ओके.
1: म्हटलं पहिलं मागच्या बेंचवर बसून बसायचं.
0: अच्छा. स्वभाव कसा होता शाळेत?
1: खोडकर.
0: अच्छा.
1: अत्यंत खोडकर.
0: अच्छा.
1: आणि सगळे म्हणजे असं की हा मुलगा काय होणार बाबा, पुढे शिकणार आहे का नाही.
0: अच्छा, अशी परिस्थिती होती
1: की. आणि लहानपणापासून म्हणजे सायकल नव्हती, काही नव्हती, पायी जायचो 5 किलोमीटर शाळेमध्ये.
0: अरे वा.
1: देवपूर भागात राहायचो, धुळ्याच्या शाळा होती 40 रोडला.
0: अच्छा.
1: तिथून पायी पायी जायचो. माझे 2 खास मित्र होते, शिवजी चव्हाण, नंतर डॉक्टर नागसेन रामराज. आता डॉक्टर ते मोठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून रिटायर झाले.
0: क्या बात.
1: आणि शिवजी चव्हाण ते पण फॉरेस्ट ऑफिसर माझ्या बरोबर होते. म्हणजे आम्ही केजी पासून 12 पासून तर 11 पर्यंत बरोबर होतो.
0: ओके.
1: शिवजी चव्हाण मी तर ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर होतो.
0: अच्छा.
1: आणि एक आमचे सर होते साहेबराव पाटील, माझ्या वडिलांचं नाव पण एस बी पाटील आणि त्या काकांचं नाव पण सरांचं पण नाव एस बी पाटील, साहेबराव पाटील. ते शिवजी होते, ते अवॉर्ड विजेते आहेत, म्हणजे स्पोर्ट्स टीचर होते ते.
0: ओके.
1: कॉलेजला त्यांचा मुलगा मी पण लहानपणापासून बरोबर. सॉरी, तो आज या जगात नाही आहे.
0: अच्छा.
1: दिलीप साहेबराव पाटील कस्टम ऑफिसर होता, असिस्टंट कलेक्टर म्हणून रिटायर झाला. रिटायर म्हणजे रिटायर व्हायचं असतानाच वारला तो.
0: ओके.
1: म्हणजे माझ्यानंतर मी रिटायर झालो 2016 31 मार्चला आणि सप्टेंबरला तो वारला. तर दोन वर्ष बाकी होते अजून रिटायर झालं, त्यांनी 60 आमचं 58 होतं. आणि असंच कॉलेजचं शिक्षण पण असंच खेळत झालं. लहानपणापासून गोष्टीची पुस्तकं वाचायची आवड, चांदोबा, चंपक, नंतर वेताळ कथा, फॅन्टम, फ्लॅश गॉर्डन,
0: टार्झन.
1: आणि वडिलांना पण मुलं इंग्लिश मिळू शकतो, इंग्लिश पिक्चर जे सिरियल दाखवायचे त्यावेळेस ते पिक्चर होते आपले व्हेरी गज डेअर, लेन्स ऑफ नेरॉनिक्स, मेकॅनस गोल्ड, जेम्स बॉन्डचे सगळे पिक्चर. आणि मग आणि पुस्तक वाचायचे एवढं वेळ की ते पुस्तक मी अजून जपून ठेवले. चांदोबा
0: म्हणजे अवंतर वाचायचे तुम्ही?
1: हा, ते पण अभ्यासाच्या पुस्तकामध्ये पुस्तक ठेवून वाचायचो. म्हणजे माझे मित्र होते राजू नाना वगैरे, ते सगळे कॉलेजचा अभ्यास करायचे, त्या अभ्यास करायचे मी पुस्तकांमध्ये बाबुराव अणकरचे झुंजार कथा वाचायचो, गुणवंत नाईकांची काळापाड, आपलं हे गोलंदाज वगैरे, कॅप्टन दीप, नाईट किंग वाचायचो. नंतर मग थोडे आपले शहीद.
0: पण परीक्षा पास करत होतात?
1: परीक्षा पास होतो. गणितात पहिले 14 पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.
0: हो, मग कसं काय तुम्ही बॅक बेंचर असून सुद्धा?
1: नाही, ते अभ्यासात लक्ष नसायचं ना, खेळाकडे लक्ष जास्त.
0: अच्छा, म्हणजे शेवटचे 8 दिवसात बॅटिंग करायची?
1: शेवटचे 24 तासात.
0: काय बोलतो.
1: आणि मग हायस्कूलला गेलो, हायस्कूलला पण असंच मित्र खेळण्यामध्ये दिवस गेले.
0: हायस्कूल कुठे गेलो? धुळ्यालाच.
1: हा, सेंट जोसेफ हायस्कूलला होतो 11वीपर्यंत. आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचं आता म्हणजे सगळे 50 वर्षानंतर नाशिकला घेतले. 1974 बॅच होती आमची. त्यांचं चालत हे घ्या, गॅदरिंग घ्या, टू गेट टुगेदर घ्या, पण ते कोणीच तार नाही. शेवटी माझी बायपास जायचं ना म्हटलं, अरे मी वरतून जाऊन आलोय परत,
0: तरी
1: या म्हटलं सगळे नाशिकला. मग मी 2023 घेतली गेट टुगेदर.
0: ओके.
1: 22 ऑपरेशन झालं, डिसेंबर 22 बायपास सर्जरी झाली.
0: ओके.
1: त्यांना म्हटलं 6 महिने झाले मला, डॉक्टर म्हणे तुम्ही 8 महिने घरचे बाहेर पडायचं नाही, जखम हे असतं काही खेळू नका, चुरून लपून रॅकेट लपून टेबल टेनिस खेळायला जायचो 3 महिने झाले. तिथे लोक म्हणजे तुम्ही कसं काय आले रॅकेट, म्हटलं घरी सांगून आलो पाहिजे वॉकिंग करायला चाललोय म्हणून.
0: अच्छा.
1: म्हणजे कधी कधी खोटं बोलून पण. आणि मग शाळेत आवड होतीच, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, खो खो, रनिंगची. लहानपणा ते सर आमचे होते साहेबराबाईल, त्यांनी बाळकडून दिलं होतं आम्हाला. कॉलेजला पण सायन्सला ऍडमिशन घेतली. मॅथ्सचं सर आमचे होते सर, मॅथ्स कच्चं होतं, म्हणजे हायस्कूलचं मॅथ्स कच्चं होऊन गेलं थोडंसं. इतिहासाचे सणवाळ्या पाटणार असायच्या, कंटाळा यायचा, हे पुस्तक वाचत सुरुवात. त्यानंतर मग ते इतिहास पुस्तक गोष्टी पुस्तक म्हणून वाचायला लागलो.
0: अच्छा.
1: असे शिवाजी महाराज होते, असे गांधीजी होते, असे हिटलर होते, सगळे स्टोरीप्रमाणे वाचतो. आणि मॅथ्सला मग आमचे दडे सर होते, आणि माझ्या 9वी 10वीला मॅथ्स घेतला. सगळ्यांनी हायर मॅथ्स घेतलं, मी पण हायर मॅथ्स घेतलं. हायर मॅथ्सला फर्स्ट क्लास पडलं.
0: अरे वा.
1: नंतर मग ते म्हणे की शेवटचे सर म्हणतो सोशल स्टडीज म्हणजे जिओग्राफी, सिव्हिक्स आणि मॅथ्स असतात ना हिस्ट्री, ते घ्यायला लागला. स्पेशल जिओग्राफी घेतला, तो कॅन्सल केला. तरी ते घेऊन पास झालो. म्हणजे सेकंड क्लासमध्ये झालो, फर्स्ट क्लास काही मिळालं नाही, सेकंड क्लासमध्ये झालो. आणि माझ्या बरोबर सगळे मित्र कोणी इंजिनिअरिंगला गेलं, काही स्पोर्ट्समध्ये माझ्यासारखे कॉलेजला. आणि असं मग परीक्षा देत देत पहिल्या पिढीला गचका खाला एक पहिला सायन्सला. आमच्याकडे धुळ्याला 6 वाजेपासून पिक्चर लागायचे, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 7 ते 9, परत 9 ते 12. ते एक तर असं
0: मस्तीखोरी लहान मुलगा जिवंत होता.
1: हा, विशेष म्हणजे की रेकॉर्ड असं आहे की 9 ते 12 सकाळ, 6 ते 9 तर पाहिलं, तर रात्री 9 ते 12 पर्यंत पाहिलं.
0: 500
1: एवढं पण रेकॉर्ड आहे.
0: अच्छा.
1: आणि दुसरा एक रेकॉर्ड असं आहे की माझा वाढदिवस करायचो आम्ही लहानपणी, गणपती बसवायची लहानपणापासून सोय.
0: अच्छा.
1: गणपती बसवताना ते आरास वगैरे करणं, डोंगर दर्या वगैरे, त्यावेळेस काही गुगल नव्हतं, काही नव्हतं, आपल्याला सहज बनवायचं, मध्ये टाकून ते हिमालय बनवायचे. ते आणि वाढदिवस पण साजरा कसा करायचा, सगळे मित्र माझ्या घरी यायचे, नाटक बसवायचे, राजा आणि आपले विष्णू, लक्ष्मी, शंकर, पार्वती, असं नाटक बसवायचो. तर असे सगळे दिवस मजेत गेले. आणि नंतर कॉलेजला गेलो, कॉलेजला पण NCC जायचं होतं, तब्येत सर पातळ होतं ना, तिथे सिलेक्शन करणारे लोक म्हणे हा काय बारका पोरका पळायचं. पहिल्या वेळेस सिलेक्शन नाही झालं NCC. मग सर आमचे बदाने सर होते, DD बदाने सर, ते NCC होते. तर रिक्वेस्ट केली, सर मला तुम्ही कॉम्पिटिशन घ्या सगळं पळा मला. तर त्यांच्यामध्ये मी पहिला आलो. मग त्यांनी मला घेतलं, हाईट पण बसवतो, सगळं बसवतो, फक्त बारीक असल्यामुळे, काटक असल्यामुळे. आणि परिस्थिती एवढी बारीक होती की 1972 दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, रोजगार आम्ही सुरू झाले तेव्हा. त्याच 3 रुपये रोजाने काम पण केलं तिथे जाऊन.
0: अरे बा.
1: इंग्लिश मिडियमची शाळेची पुस्तकं, ड्रेस सगळं झालं माझं तेवढ्याचे. आणि 10वीला असताना आपले अरविंद इनामदार साहेब तेव्हा SP होते, जे IG म्हणून रिटायर झाले, DG म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी त्या रोड सेफ्टी पेट्रोल म्हणून नवीन स्क्वॉड स्थापन केलं, त्यावेळेस त्यांनी मान्य घेतलं.
0: RSP ना?
1: RSP. तर त्यावेळेस मी पहिले तिथे त्या स्क्वॉडमध्ये होतो.
0: ओके. म्हणजे मग फॉरेस्टची काय एंट्रन्स एक्झाम दिली का?
1: नाही मग कॉलेजला गेल्यानंतर मग एमपीएससीला जायचं मग तेव्हा पीएसआय वगैरे आर्मीचं डोक्यात वेळ होतं. एनसीसी बी सर्टिफिकेट पास झालो, सी सर्टिफिकेट पास झालो, नंतर मराठा इन्फंट्रीचं बेळगाव आपलं हे ना मराठा लाईट इन्फंट्री एक महिन्याचा कोर्स केला, कामठीला नागपूरला मिलिटरीचा कॅम्प केला, तेव्हा डोक्यात फक्त मिलिटरी घुसायचं एवढं होतं आणि देशभक्ती तर नसा भिरली. अजूनपर्यंत एकही झेंडा म्हणून टाळेल
0: नाही,
1: फक्त आजारी असताना बळजबी मग ते टीव्ही समोर झेंडा म्हणून केलं.
0: क्या बात आहे,
1: दिल्लीवर झेंडा फडकल तेव्हा राष्ट्रपतींच्या असते तेव्हा पण टाळलं नाही कधी. आणि मग एमपीएससीची परीक्षा आमची ती तेव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पदांची परीक्षा निघाली होती. पीएसआयला पण परीक्षेला गेलो होतो, एमपीएससीची परीक्षा दिली पण पीएसआय व्हायचं नव्हतं, मग वरळला गेलोच नाही.
0: अच्छा,
1: नंतर मग एमपीएससी दिले, 8 मित्र आम्ही गेलो फिरायला, त्या स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स घेतला जो मला सगळ्यात कठीण जायचा तो.
0: ओके.
1: आणि बीएससीला मी तेव्हा होतो, एसआय बीएससीला, तेव्हा माझा विषय होता केमिस्ट्री बायोलॉजी आणि झुओलॉजी, म्हणजे बी बी ग्रुप होता. एमपीएससीला घेतला विषय मॅथ्स 200 पण एक होतं की समजा 100 यायलाच पाहिजे, बाकीचा पेपर सोडून द्यायचा नाही करायचं. 200 150 सोडवलं आणि 50 सोडवलं, 150 149 मिळालं तुम्हाला त्या मार्क. आणि मित्र म्हणे चला आता काय पेपर देतो, झाला का म्हटलं, झाला माझा पेपर. समोर पिक्चर मेट्रो सेंटर जाऊन पिक्चर पाहत बसलो असं. त्या सेमिस्टर पद होती बीएससीला, तर अभ्यास करायचं म्हटलं तर एकदा बसलं की मग ते पाठवून द्यायचं.
0: एक पाठी,
1: हा एक पाठी नाही म्हणतं असं मेमरी होऊन द्यायची बघ थोडीशी. आणि पण माइंड फ्रेश राहायचं, मग काय करायचं आता समजा 3 पेपर आहे, 3 ते 4, 6 12-3 पिक्चर पाहायचा मग पेपर द्यायचा, मग हा मग तो पेपर लिहायचा.
0: मग फॉरेस्ट ऑफिस मध्ये गेला
1: नाही, एमपीएससीची परीक्षा दिली. मग मग त्यावेळेस अचानक मेसेज आला की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर 1989 साली परीक्षा दिली, 80 मार्चला इंटरव्ह्यू गेलो. तिथं पण सगळे मोठे त्या फक्त एकच सेट होतं मुंबई आणि 20 भरायच्या होत्या आमच्याला. तर ते म्हणजे 12वी पासच्या बेसवर गेलो मी. 12वी पास बीएससी ला होतो पण बीएससी नाही झालं पूर्ण माझं, तर 12वीच्या बेसवर 2 ट्रेनिंग होतं आणि बीएससी केलं तर 1 ट्रेनिंग होतं. तिथे होते आमचे चेअरमन त्यावेळेस देवधर साहेब, ते प्रश्न मराठीतून विचारायचे. नंतर डॉक्टर सुरेश होते असिस्टंट चेअरमन व्हाईस चेअरमन, ते इंग्लिशमध्ये विचारायचे. नंतर चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आय एम कुरेश होते, ते हिंदी मध्ये विचारायचे. हाच असं ड्रेस होता काय वगैरे घालून. त्यांना सांगितलं की बा मराठीमध्ये, त्यांनी मराठी उत्तर दिलं, इंग्लिशमध्ये विचारलं इंग्लिशमध्ये उत्तर दिलं, आणि हिंदीमध्ये उत्तर दिलं तर हिंदीमध्ये दिलं. तेवढी आपली तब्येत होत येते का, 26 किलोमीटर चालत तेव्हा टेस्ट होती.
0: अरे बापरे,
1: 4 तास 26 किलोमीटर जायचं.
0: ओके.
1: म्हटलं सर काहीच नाही, म्हटलं मी 32 किलोमीटर पायी आलोय मुंबईहून पनवेल ते मुंबई पायी आलोय म्हटलं. अरे कस काय म्हणे, म्हटलं आते 12 भेटल गेलो, घराला कुरूप होतो, पैसे फक्त 60 खिसे होते.
0: अच्छा.
1: आता रस्ते माहित नव्हते, मुंबईला काही जीपीएस नव्हते, मॅप वगैरे काही नव्हते आणि लोकल ट्रेन पण नव्हते काही जास्त. एक 50 पैशाचा पाव घेतला, 25 पैसे चहा होती आणि पायपे निघालो पनवेल रात्री. संध्याकाळी 6 निघतो, रात्री 2 मुंबईत पोहोचलो.
0: बापरे,
1: हे माहित नव्हतं मुंबईच्या कुठे टोकाला निघू. तेव्हा तो क्रिक बीच वैसे आपली वाशी होता ना, वाशी नवी मुंबई वगैरे सगळं तेव्हा जंगल होतं, काहीच नव्हतं. त्या जंगलात रात्री 2 प्रवास करत करत कुर्ल्याहून तेव्हा कुर्ल्याला राहायचे आत्ते वगैरे आलो. तेव्हा इतक्या रात्री कुठला काय नाही म्हटलं, पनवेलला गेलो भेटायला, ते घरी कोण होते पायी पाय आलो, पायी पाय आलो म्हणे एवढं 35 किलोमीटर. म्हटलं हो काही वाटलं नाही, जंगल भीती नाही वाटलं म्हणून नाही, तो क्रिक बीच सुनसान होता तेव्हा, म्हणजे तो आजूबाजू सगळे जंगल आहेत ना. त्यावेळेस बरंच डेअरिंग असं होतं की आपण लोक सांगायचे इथं भूत आहे इथं जाऊ नको, तुम्ही मुद्दा म्हणते जाऊन बसायचो.
0: अच्छा. ते म्हणजे बंडखोर स्वभाव पहिल्यापासून.
1: हा, भीती नव्हती माहिती, म्हणजे मृत्यू येणार तर कधी येणारच आहे, तो आज किंवा उद्या येईल, तो आज येईल का उद्या त्याच्यासाठी कशाला घाबरायचं, आपलं जेवढं जीवन जगायचं तेवढं जगायचं ना आपण.
0: क्या बात आहे, बोलता बोलता 1/2 तास झालाय, पुढच्या रविवारी हा विषय आपण कंटिन्यू करू.
1: येस,
0: पण सॅल्यूट,
1: थँक्यू.
0: पहिल्यापासूनच म्हणजे पॉझिटिव्ह होतात, त्याचा नंतरच्या जीवनात किती फायदा होतोय, म्हणजे बाळाचे पाय पाळणार दिसत तसला प्रकार आहे, नाही का? रामराम मंडळी, काही गरज वाटली तर भेटूया.

सुरू करीत आहोत जुन्या भारतीय गाण्यांचा कार्यक्रम हमराज. पहिलं गाणं वर्ष 1948, चित्रपट श्री राम भक्त हनुमान, गीत होमी वाडिया, संगीत एस एन त्रिपाठी, गायन मोहम्मद रफी. कारकिर्दीच्या सुरुवातीला सुद्धा त्यांच्या आवाजात असलेली सफाई उल्लेखनीय आहे. गाण्याचे शब्द आहेत, ओ जग को बसाने वाले मेरे मन की कुटिया बसाओ.

दुसरं गाणं, वर्ष 1943, गीत सुभाषचंद्र बोस, मुमताज हुसेन आणि कर्नल आबिद हसीन सफरानी यांचं, संगीत लीग रेडिओ ऑर्केस्ट्रा, गायन लेफ्टनंट राम सिंग ठाकूर. हे आझाद हिंदच्या प्रोव्हिजनल गव्हर्नमेंटसाठी तयार केलेलं नॅशनल अँथेम गाण्यासाठी राम सिंग ठाकूर यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर आमंत्रित करण्यात आलं होतं. ही रेकॉर्ड स्वतः आझाद हिंद सेनेने जपानमधील निप्पॉन शहरात ध्वनिमुद्रित केली होती. गाण्याचे शब्द आहेत, शुभ सुख प्रेम की बरखा बरसे,

तिसरं गाणं, वर्ष 1955, चित्रपट इनाम, गीत राजा मेहदी अली खां, संगीत SN त्रिपाठी, गायन सुरैया। ऐकूया सुरैया यांनी क्वचितच हाताळलेला हा मोटिवेशनल सॉन्गचा प्रकार। गाण्याचे शब्द आहेत, तदबीर का हो तीर और तकदीर निशाना।

पाचवं गाणं, वर्ष 1953, चित्रपट झांझर, गीत राजेंद्र कृष्ण, संगीत सी रामचंद्र, आवाज लता मंगेशकर, वाद्यांची, चालीची, शब्दांची आणि स्वरांची आर्तता एकमेकांना पूरक अशी जमून आली आहे. गाण्याचे शब्द आहेत, छेड गयो मोहे सपने में शाम.

0: सहावं गाणं, वर्ष 1942, चित्रपट भक्त सूरदास, गीत डी एन मधोक, संगीत ज्ञान दत्त, गायन किरण कुमार घिया। कुंदनलाल सैगल यांचं हे गाणं डी एन मधोक यांनी सूरदास यांच्या शैलीत लिहिलं आहे। गाण्याचे शब्द आहेत, नयनहीन को राह दिखा प्रभु, पग पग ठोकर खाऊ मैं। ही होती 6 वैविध्यपूर्ण गाणी। नमस्कार।
1: नयन हीन को राह दिखा प्रभु, फिल्म भक्त सूरदास, गीत डी एन मधोक, संगीत नानगढ़।

से नेहा हमार होई गवा सारा चौपट मोरा रोजगार।

ہم سفر ہم راز ہوں تا قیامت تا قیامت

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 229 दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। देह आहे म्हणून गणेश पूजन आहे, देह आहे म्हणून शारदा वंदन आहे, देह आहे म्हणून संत श्रोते गुरु आणि सज्जन आहेत, देह आहे म्हणून कवित्व चालतं, देह आहे म्हणून अध्ययन होतं, देह आहे म्हणून नानाविध विद्यांचा अभ्यास केला जातो, देह आहे म्हणून ग्रंथलेखन होतं, नाना लिपींची ओळख होते, नाना पदार्थांचा शोध देहासाठी घेतला जातो, देह आहे म्हणून महाज्ञानी ऋषी मुनी आहेत, देह आहे म्हणून तीर्थाटन करणे प्राणी फिरतात, देह आहे म्हणून श्रवण घडतं, देह आहे म्हणून मननाचे पोवाडे गायले जातात, याच देहात अंतरात्म्यामुळे परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते, देह आहे म्हणून कर्ममार्ग आहे, देह आहे म्हणून उपासना मार्ग आहे, देह आहे म्हणून ज्ञानमार्ग आहे, योगी वितरागी तापसी हे देह असल्याने विविध सायास करतात, देह आहे म्हणून आत्मा प्रगटतो, इहलोक आणि परलोक सगळं देहाशिवाय निरर्थक आहे, देह असल्यावर सार्थक आहे, देह नसला तर सर्व निरर्थक आहे, पुरस्चरण अनुष्ठान वरांजन धूम्रपान शीतोष्ण पंचाग्नी साधन देहामुळे आहे, देह आहे म्हणून पुण्यशील आहे, देह आहे म्हणून पापी आहे, देह आहे म्हणून चांगलं वाईट आहे, देह आहे म्हणून अवतारी आहेत, देह आहे म्हणून वेषधारी आहेत, नाना बंड पाखंडपणा देह आहे म्हणून आहे, देह आहे म्हणून विषय भोग आहेत, देह आहे म्हणून सगळे त्याग आहेत, देह आहे म्हणून नाना रोग होतात, देहाविना सगळे व्यर्थ आणि देह नसेल तर धन्य आहे, देह आहे म्हणून नाना कला आहेत, देह आहे म्हणून कमी जास्त आहे, देह आहे म्हणून भक्ती मार्गाचा जिव्हाळा आहे, सन्मार्गाची नाना साधनं देहासाठी आहेत, त्याच्यामुळे बंधनं तुटतात, देहामुळे आत्मनिवेदनाद्वारे मोक्ष लाभतो, देह सगळ्यामध्ये उत्तम आहे, देहामध्ये आत्माराम राहतो, सगळ्यामध्ये हा पुरुषोत्तम असल्याचं विवेकी लोक जाणतात, देह आहे म्हणून कीर्ती आहे, देह आहे म्हणून अपकीर्ती आहे, देह आहे म्हणून अवतार मालिका होऊन जातात, देह आहे म्हणून नाना भ्रम आहेत, देह आहे म्हणून नाना संभ्रम आहेत, देह आहे म्हणून उत्तम उत्तम पद भोगतात, देह आहे म्हणून सगळं काही आहे, देह नसला तर काहीच नाही, आत्मा गाठायचा तिथेच राहील, देह हे परलोकीचं तारू आहे, नाना गुणांचा सागर आहे, नाना रत्नांचा विचार देहामुळेच आहे, देहामुळे गायन कला आहे, देहामुळे संगीत कला आहे, देहामुळे मनातील भावना दृष्टीस पडते, पंचभौतिक ब्रह्मांडाच्या अंश रूपाने पिंड तयार होतो म्हणून ब्रह्मांड रूपी वृक्षाचं देह हे फळ आहे, देह हा केवळ दुर्लभ आहे, मग या देवाला समजून घ्या, देहासाठी लहान थोर आपले व्यापार करतात, त्यामध्ये किती एक आहेत जे जे देह धरून आले तेथे काहीतरी करून गेले, हरिभजन करून किती एक जण पावन झाले, अष्टधा प्रकृतीचा मूळ संकल्प देह रूप घेऊन आला आहे, हरी संकल्प हा मूळ असेल तर आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंश रूपाने आहे, अनेक देह पाहिल्यानंतर आतमध्ये पाहिल्यानंतर मग हे तत्व समजतं, हरीचा संकल्प मुळात होता तोच फळात पावा, वेलाचं मूळ बीजामध्ये असतं, उदक हे वेलीचं रूप आहे, पुढे फळांमध्ये बीज येतं आणि मुळाचा अंश त्याच्यामध्ये येतो, मुळामुळे फळ येतं, फळामुळे मूळ होतं, त्याप्रमाणे हे भूमंडळ होत जातं, असो काही एक करायचं असेल तर देहाविना कसं घडेल, देह सार्थकी लावला म्हणजे बरं, आत्म्यासाठी देह झाला, देहासाठी आत्मा आहे, दोन्हीमुळे व्यवहार होऊ शकतो, त्याचा कार्यभाग अशा तऱ्हेने उदंड चाललेला आहे, किती चोरून गुप्त रूपाने पाहिलं काही केलं तरी त्या आत्म्याला माहिती होतं, याचं सगळं कर्तृत्व त्याला माहिती आहे, देहामध्ये आत्मा असतो, देहाचं पूजन केलं की आत्मा संतोषतो, देहाला त्रास दिला तर आत्मा नाराज होतो, देहाशिवाय सगळी पूजा उपयोगी ठरत नाही तर देहाशिवाय पूजा होतच नाही, म्हणून लोकांना जनता जनार्दनाला संतुष्ट करावं, उदंड विचार प्रगटला त्याच्यानंतर धर्मस्थापना झाली, मगच पुण्य शरीराला पूजेचा अधिकार मिळाला, उगीचच भजन केलं तर मूर्खपणा अंगी लागतो, गाढवाची पूजा केली तर त्याला काय करणार,
जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. इतरांना उगाचच खुश करायचं हे योग्य नाही, पण इतरांचं मन दुखवू नये म्हणजे बरं. सगळ्या जगदांतरीचा देव रागावला तर राहायला जागा राहणार नाही, माणसं वाचून माणसाचं भागणार नाही. परमेश्वराचे गुण अनंत आहेत, माणसाचे परमेश्वरात रूपांतर झाले याची खूण काय सांगायची. परंतु अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं तर ते समजेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडं आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजारला गेलेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झालाय, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथंच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, अहो तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे, आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असं वाटलंच नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने त्यांनी काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले आहे, माझं रक्षण करणार आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथं धावत आले, तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायाने त्यांना मुक्त केलं, त्यांचे दागिने आणि सामान त्यांना परत दिलं आणि त्यांना घरी पोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडं गुळ पाणी घ्या. नको, आम्हाला फार काम आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच, असं म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. तर निष्ठा ही अशी पाहिजे. आजपर्यंत कितीकांच्यावरती कितीतरी बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा आहे की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे, मी अवगुणी असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलेलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सगळ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीनं सुखाचा होईल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार, मी बोलते ज्योती चौधरी। कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची कथा आहे कुंद फुलांचा गजरा। अण्णा, अन्न झाकून ठेवलंय टेबलवर, रखमा आली की गरम करायला सांगा आणि नीट जेवून घ्या। येते मी, 9:50 ची गाडी पकडायची आहे मला। असं म्हणत प्रत्युत्तराची वाटही न बघता वासंती दार ओढून निघून गेली। त्यांनी बंद दाराकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि दीर्घ निश्वास सोडला। बाल्कनीतल्या आराम खुर्चीत बसून पुन्हा पुन्हा ते तोच पेपर वाचू लागले। खर तर गेल्या 2 तासापासून अण्णांनी पेपर मधला शब्द न शब्द वाचून काढला होता। हे काय, कालचाच कावळा पुन्हा त्याच फांदीवर बसून कावकाव करते? 8 दिवसापासून रोज ठरलेल्या वेळी येतोय, त्यांचं मन मात्र कातर झालं। खर तर अण्णा खंबीर प्रवृत्तीचे, फारसं भावनेत गुंतणं, कुणाच्या आवडीसाठी म्हणून काही करणं जमलंच नाही त्यांना। त्यामुळे आज एका कावळ्यासाठी मन हळवं म्हणा ही कल्पनाच त्यांना विचित्र अजब वाटून गेली। नाही नाही म्हणताच त्यांचं मन मात्र 35 वर्षापूर्वीच्या घटनांच्या स्मृतीची पानं चाळवण्यात दंग झालं। एक एक दृश्य जणू नजरेपुढे चलचित्राप्रमाणे साकारलं जात होतं। त्यांना आठवलं त्यांचं लग्न, आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी त्यांनी लग्न केलं। विवाह ही तर एक अपूर्वाई असते दोघांच्याही जीवनातली, पण का कुणास ठाऊक, अण्णांनी शरयशी लग्न करून अर्धांगिनी तर बनवलं, पण प्रेमाच्या आणाभाका नजरेची गोडगुपित कधी म्हणून जमलंच नाही त्यांना। आर्मीत नोकरी करणाऱ्या त्यांना शिस्तबद्ध जीवनाच्या चौकटीत पत्नीशी भरभरून बोलणं, खाळून हसणं, प्रेमाच्या हिंदुळ्यावर जुळणं कधी म्हणून सुचलंही नाही। नव्हे ते तर त्यांच्या ध्यानीमनही नव्हतं, पण शरयूला तर कविता वाचायला, काव्य जीवनात दंग व्हायला खूप आवडायचं। पण अण्णांच्या सहवासात हळूहळू ती निरळ जीवनाला आत्मसात करू लागली। आसामला त्यांची बदली झाली आणि शरयू दापोलीला राहू लागली। सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला याच दरम्यान त्यांच्या सांसारिक जीवनात एक फूल मात्र उगवलं, मयूर। मयूरच्या चिमण्या पावलानं जोर देताना ती विसरली अण्णांचा तटस्थपणा, सासू सासऱ्यांना माया लावली शरयूनं, वृद्धापकाळानं आजी आजोबांची प्राणज्योत मालवली। अण्णा तात्पुरते रजेवर यायचे, महिनाभर राहायचे आणि पुनश्च हरिओम करत आसामला निघून जायचे। आधी लहान म्हणून आणि नंतर शिक्षण म्हणून शरयू कायम सासरच्या गावीच राहिली। बघता बघता मयूरचं शिक्षण आटोपलं, बँकेत नोकरी लागली, मग 2 वर्षात वासंतीशी लग्न पण झालं, प्रेमविवाह। मयूर वासंतीच्या या गुलाबी दिवसात शरयूनं कित्येकदा दोघांची नेत्रपल्लवी बघितली, कोपरखळ्याही बघितल्या। कुठेतरी ही मस्करी तिलाही हवी होती अण्णांकडून, पण जाऊ दे, साऱ्यांच्या जीवनात असं केवड्यासारखं नागासोबत प्रणय धुंद होणं नशिबी नसतं तर जिजणं असतं चंदनासारखं, असं म्हणून ती मुलासुनीला धुंद क्षणाला मनसोक्त जगू देत होती। ती आपला बहुतांश वेळ बगीच्यात घालवायची। मयूरच्या बंगल्यात तिनं सुंदरशी झाडं लावली, गुलाबाचे ताटवे, कुंदाचं बहरणं, चाफ्याचं भरभरून येणं यात ती रमायची। अण्णा रिटायर्ड झाले, ते सुद्धा आता घरट्यात परतूनच आले। शरयूचं असं मयूरच्या संसारात रमणं, बगीच्यात गुंतणं यात कधीच अण्णांना रस वाटला नाही। दोघं रिकामपणी एकमेकांशी संवाद साधायचे, पण त्यातून सहजीवनाचा सूर गबसलाच नाही, फक्त होती कर्तव्याची भावना। एकदा टीव्हीवर कसलासा कार्यक्रम सुरू होता, आजोबा आजीच्या केसात गजरा माळत आहेत असं दृश्य होतं। शरयू म्हणाली, मला पण वाटतं कधीतरी तुम्ही एखादं फूल माळून द्यावं माझ्या केसात, पण जाऊ दे। असा उसासा टाकत तिने तो विषय तिथे संपवला। बगीच्यातली झाडं वसंतात कशी फुलून आली होती, मयूर वासंती ऑफिसला गेलेत ही शरयूची तुपार फुलांना अंजारण्यात गुंजारण्यात जायची। परडी परडी कुंदाची फुलं वेचून आणायची ती आणि त्या फुलांचे सुगंधित हार देवांच्या फोटोला करून व्हायची। सुगंधित संध्याकाळ वाटते म्हणे मनाला। याच वेळी एक गजरा मात्र नेहमी टिपॉळवर करून ठेवायची ती।
पण स्थित प्रज्ञवृत्तीच्या अण्णांनी यावर चकार शब्दानं प्रतिक्रिया दर्शवली नाही वा उत्सुकता पण दाखवली नाही. नुकतीच अण्णा शरीरच्या लग्नाची 35वी लग्नगाठ मुलांनी साजरी करण्याचा बेत रचला, पण पुन्हा तेच अण्णांनी नकर घंटा वाजवली. काय साजरा करायचा तो लग्नाचा वाढदिवस, नसले चोचले, अण्णा कडाडले. शरीरच्या मनाची दखल घेतल्या गेलीच नाही. यानंतर दोनच महिन्यात न्यूमोनियाचं निमित्त होऊन शरीर गेली. तिच्या पिंडाला कावळा शिवलाच नव्हता. मात्र याच देखील अण्णांनी फारसं मनावर घेतलंच नाही. हल्ली मात्र अण्णांना शरयूची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवू लागली. बराच वेळ ते बालकनीत बसतात. पूर्वी बगीच्याकडे दृष्टीही न टाकलेले अण्णा फुलांच्या बहरण्यात शरयूचं अस्तित्व शोधत होते. 2 महिने झाले तिला जाऊन. ते मनातच हिशोब करू लागले. वातावरणात जरा गारठा जाणवत होता. खरं तर शाल पांघरायला हवी, पण उठणं जीवावर आलंय. शरयू असती तर, मनात विचारला, शाल सड्डीशी टाकली असती अंगावर तिनं. मनकवडी होती ती. तो काय, वरच्या तारेवरील शाल अण्णांच्या खांद्यावर पडली. त्यांनी ती अंगावरती लपेटली. त्यांना प्रथमतःच त्या शरयूचा स्पर्श जाणवला, जो तिच्या सानिध्यात कधीच जाणवला नव्हता. रखमाबाई 12 आसपास आली. अन्न गरम करून तिनं अण्णांना वाटलं आणि बाकीची कामं करू लागली. जेवता जेवता ते विचारात गळून गेले. मिरची चावल्या गेली. जोरदार ठसका लागला. फुलपात्र ओढून पाणी प्यायले त्यांना, पण ठसका मात्र थांबलाच नाही. कुणीतरी पाठीवर ममतेनं हात फिरवतं ही जाणीव झाली त्यांना. त्यांनी मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. काय हा भास म्हणावा की मनीचं खे, जाऊ दे, असं स्वतःशीच पुटपुटत ते किचनमधून बाहेर आले. विचाराच्या तंद्रीत रोजचं औषध घेणं विसरलेच ते. आणि हे काय, औषधाची बाटली खाली पडली आणि त्यांना गोळीची आठवण झाली. योगायोग की भास, सारच कल्पना पल्ल्याडच. सारखा शरीराचा नाद घुमतोय कानात. अण्णा आराम खुर्चीत बसले. तो त्यांचा डोळा लागला. कुंद फुलांच्या सुगंधानं अण्णांना जाग केलं. अधूनमिलित नेत्रांनी त्यांनी कुंदाचं बहरणं बघितलं. जणू पांढरी शुभ्र सुगंधित शाल पांघरलेली सौंदर्यवती भासली ती. अम्मळ उठून त्यांनी चूळ भरली. रखमाला चहा ठेवायला सांगितलं. तो काय, परत तोच कावळा कावकाव करून काहीतरी सांगतोय. काय हे, आपण फारच भाऊक होत चाललोय. आपल्या करारी बाण्याला शोभत नाही असं हे म्हणून त्यांनी टीव्हीचं बटन दाबलं. कसली सी जाहिरात चाललेली. आजोबा आजीच्या केसात गजरा माळून देत आहेत आणि ती तृप्त आजी सलज्ज अवंगठून उभी आहे. त्यांना झटकन शरीराचं वाक्य आठवलं. मला पण वाटतं जाऊ दे, मला पण वाटतं जाऊ दे. ही वाक्य त्यांच्या कानावर पडत होती. लगेच त्यांनी टीव्ही बंद केला. हातात काठी घेऊन ते जिना उतरू लागले. गेल्या कित्येक दिवसात ते पायऱ्या उतरलेच नव्हते, म्हणून पायरीवर अडखळू लागलेत. रमा म्हणाली, काही पाहिजे असल ते मी आणते ना जी. पण अण्णांनी दुर्लक्ष केलं. कधी नव्हे ते बागेत आलेत, कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच. झाडांना आयुष्यात त्यांनी प्रथमतः प्रेमानं गुंजरलं. झाडांनी देखील पानं हलवून त्यांना अभिवादन केलं. हलक्या नाजूक हातांनी कुंदाची फुलं त्यांनी परडीत वेचलीत. मंद मंद सुगंध किती प्रसन्न वाटतंय ना. म्हणूनच ही गुंतली असावी फुलांच्या प्रेमात. अण्णांना कळत स्वतःशीच बोलून गेलीत. फुलांची परडी घेऊन जवळपास 10 टाकतच ते जिना जडले. काहीतरी आठवून शरळीचं शिवणकामाचं ड्रॉवर उघडलं. सुई दोरा घेऊन ते हॉलमध्ये आलेत. थरथर त्या हातानं सुई दोरावू लागले. रखमानं राहून म्हणालीस, मी देऊ का ऊन. पण दुर्लक्ष करीत अण्णांनी दोरा उलाच. सुईत फुला मागून फुलं गुंफू लागलेत. 2-4 सवय नसल्यानं बोटात सुईचं टोक शिरायचं. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी गजरा पूर्ण गुंफला. त्या गजऱ्याला हळुवार हातानं कुरवाळलं. नकळत थेंबांनी डोळ्यात गर्दी केली. ओघळणारे अश्रू नव्हे मोती हो, ते तर त्यांनी तसेच ओघळू दिलेत. कोपऱ्यात ठेवलेली खुर्ची ओढली. त्यावर लटपटत्या पायाने ते चढलेत. अन शरीरच्या फोटाला त्यांनी तो हार नव्हे तर गजरा माळला. त्यांना का कुणास ठाऊक असं जाणवलं. शरवी म्हणते, हेच तर मला हवं होतं. फोटोतलं तिचं मंद स्मित आज प्रथमच अण्णांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. अन आश्चर्य,
फांदीवरचा कावळा कावकाव करीत उडवून गेला।

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू आणि हेअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माणूस जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहणं म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं नाही. माणसानं जिवंत राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षण त्याला उपभोगता आला पाहिजे. प्रत्येक क्षणात त्याच्याकडनं असं वागलं गेलं पाहिजे ना की समोरच्याला आनंद वाटतो. तुसळेपणाने बोलणं, कोणाला मुद्दाम टोचून बोलणं, तो माणूस जिवंत नसतो. जिवंत माणूस म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे यार मला त्याला भेटायचंय. का पटलं नाही मेरको मिळणं आहे उसके. कोणाशी तरी तुम्हाला मनापासून बोलायचं, तुम्ही काय करता? तुम्हाला 100 मित्र आहे, तुम्ही काय करता? नाही यार उसको मिळतंय. भले तुम्ही 3 महिन्यानंतर जाता त्याच्याकडे, तो तुम्हाला असा भेटतो की यार त्याला मित्र म्हणतात. आणि तुम्हाला त्याची गरज का वाटते? कारण तो पॉझिटिव्ह आहे, तो आयुष्य जगलाय, तो राखून बोलत नाही, तो तुमचं ऐकू शकतो, तुमच्या दुःखावर तो तेल टाकत नाही, आणि तुम्ही जे सांगता ते जगाला ऐकवत नाही. तो जिवंत माणूस. आयुष्य आजारपण येतं, रिटायरमेंट येते. बरेच लोक अरे मी 58 रिटायर होणार म्हणून 55 आयुष्यातून हरायला लागतात. तुम्ही काय करणार? मी एवढ्या मोठ्या पोस्टवर होतो मग नंतर काय? त्याला पैशाची भीती नसते, पण काय? पण असेही लोक असतात ज्यांना नोकरी करतायत, मोठ्या पोस्टवर आहे ना, फिट आहेत, आणि अचानक त्यांना आजार पण काहीतरी येतं आणि ते संपतात. आणि असे लोक आहेत मंडळी जे मोठ्या पोस्टवर असतात, काम करत असतात, आजारपण येतं, ते आजारपणाला स्वतः लढतात, आजारपणाला हरवतात, ते आजारपण पुन्हा येतं, पुन्हा त्याला हरवतात आणि लोकांना जगायला शिकवतात. असेच डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण पाटील आपल्या बरोबर आहेत. प्रवीण दादा राम राम.
1: नमस्कार.
0: एक गाणं ऐकवा.

0: बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं।
1: क्या बात मंडळी, या माणसाचं ऑपरेशन झालेलं आहे. या माणसाला पार्किन्सन्स आहे. पार्किन्सन्स म्हणजे ट्रेमर्स, कंप, वात. आणि हा माणूस आनंदाने जगतोय, जगवतोय. टेबल टेनिस खेळायला हा माणूस अमेरिकेला स्वतःहून जातो, काश्मीरला फिरायला जातो. आजारपणाखाली लोकांकडनं सिंपथी मागत नाही. प्रवीण दादा, आजार येतो माणसाला, प्रत्येकाला आज ना उद्या येतो, पण तुमच्यात अशी काय क्वालिटी आहे की तुम्ही त्या आजारपणावर मात केलीत?
0: जिंदगी जिंदा दिली का नाम आहे, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है.
1: हा स्वभाव पहिल्यापासून होता?
0: येस.
1: तुम्ही डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर होतात, बरोबर. ते तुम्ही क्षेत्र निवडलं का ती आवड होती?
0: तसं म्हणजे मी धुळ्यासारख्या एका छोट्या शहरात ना आलोय आणि परिस्थिती गरिबीची होती आमची.
1: आई वडील?
0: वडील क्लार्क होते वन विभागात आणि आई गृहिणी होती. आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे पण वडिलांची इच्छा होती की आपलं मुलगा काहीतरी शिकून घ्यावा. परिस्थिती नसताना त्यांनी इंग्लिश मिडियम मध्ये मला टाकलं.
1: वा.
0: कणसा कॉन्व्हेंटला पहिली ते चौथी कणसा कॉन्व्हेंटमध्ये शिकलो. चौथी ते नंतर मग पाचवी ते अकरावी, जुनी अकरावी होती आमची. 1974 शेवटची बॅच आमची ती.
1: अभ्यासात कशी होतात?
0: अभ्यासात सोयंसो.
1: ओके.
0: म्हटलं पहिले मागच्या बेंचवर बसून बसायचं.
1: अच्छा. स्वभाव कसा होता शाळेत?
0: खोडकर.
1: अच्छा.
0: अत्यंत खोडकर.
1: अच्छा.
0: आणि सगळे म्हणजे असं की हा मुलगा काय होणार बाबा, पुढे शिकणार आहे का नाही.
1: अच्छा, अशी परिस्थिती होती
0: की. आणि लहानपणापासून म्हणजे सायकल नव्हती, काही नव्हती, पायी जायचो 5 किलोमीटर शाळेमध्ये.
1: अरे वा.
0: देवपूर भागात राहतो तुझ्या शाळा होती चाळीसगाव रोडला.
1: अच्छा.
0: तिथून पायी पायी जायचो. माझे 2 खास मित्र होते, शिवाजी चव्हाण, नंतर डॉक्टर नागसेन रामराजे. आता डॉक्टर ते मोठे डीन होते, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून रिटायर झाले.
1: क्या बात.
0: आणि शिवाजी चव्हाण ते पण फॉरेस्ट ऑफिसर माझ्या बरोबर होते. म्हणजे आम्ही केजी पासून 12 पासून तर 11 पर्यंत बरोबर होतो.
1: ओके.
0: शिवाजी चव्हाण मी तर ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर होतो.
1: अच्छा.
0: आणि एक आमचे सर होते साहेबराव पाटील, माझ्या वडिलांचं नाव पण एस बी पाटील आणि त्या काकांचं नाव पण सरांचं पण नाव एस बी पाटील, साहेबराव पाटील. ते शिवजी होते, ते अवॉर्ड विजेते आहेत, म्हणजे स्पोर्ट्स टीचर होते ते.
1: ओके.
0: कॉलेजला त्यांचा मुलगा मी पण लहानपणापासून बरोबर. सॉरी, तो आज या जगात नाही
1: आहे.
0: दिलीप साहेबराव पाटील कस्टम ऑफिसर होता, असिस्टंट कलेक्टर म्हणून रिटायर झाला. रिटायर म्हणजे रिटायर व्हायचं असतानाच वारला तो.
1: ओके.
0: म्हणजे माझ्यानंतर मी रिटायर झालो 2016 31 मार्चला आणि सप्टेंबरला तो वारला. तर 2 वर्ष बाकी होते अजून रिटायर झालं. त्यांचं 60 आमचं 58 होतं. आणि असंच कॉलेजचं शिक्षण पण असंच खेळतच झालं. लहानपणापासून गोष्टीची पुस्तकं वाचायची आवड, चांदोबा, चंपक, नंतर वेताळ कथा, फॅन्टम, फ्लॅश गॉर्डन,
1: टार्झन.
0: टार्झन. आणि वडिलांना पण मुलं इंग्लिश मिळू शकतो, इंग्लिश पिक्चर जे सिरियल दाखवायचे त्यावेळेस ते पिक्चर होते आपले व्हेरी गज डेअर, गन्स ऑफ नेरॉनिक्स, मेकॅनस गोल्ड, जेम्स बॉन्डचे सगळे पिक्चर.
1: क्या बात.
0: आणि मग आणि पुस्तक वाचायचे एवढे वेळ की ते पुस्तकं मी अजून जपून ठेवले. चांदोबा
1: म्हणजे अवतार वाचायचे तुम्ही?
0: हा. ते पण अभ्यासाच्या पुस्तकामध्ये पुस्तकं ठेवून वाचायचो. म्हणजे माझे मित्र होते राजू नाना वगैरे, ते सगळे कॉलेजचा अभ्यास करायचे. त्या अभ्यास करायचे मी पुस्तकांमध्ये बाबुराव अणकरांचे झुंजार कथा वाचायचो, गुणवंत नाईकांची काळा पहाड, आपलं हे गोलंदाज वगैरे, कॅप्टन दीप, नाईट किंग वाचायचो. नंतर मग थोडे आपले
1: पण परीक्षा पास करत होतात.
0: परीक्षा पास होतो गणितात पहिले 14 पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.
1: हो. मग कस काय तुम्ही बॅक बेंचर असून सुद्धा?
0: नाही, ते अभ्यासात लक्ष नसायचं ना, खेळाकडे लक्ष जास्त.
1: अच्छा. म्हणजे शेवटच्या 8 दिवसात बॅटिंग करायची?
0: शेवटच्या 24 तासात.
1: काय बोलत.
0: आणि मग हायस्कूलला गेलो. हायस्कूलला पण असंच मित्रांवर खेळण्यामध्ये दिवस गेले.
1: हायस्कूल कुठे गेलो? धुळ्यालाच.
0: हा, सेंट जोसेफ हायस्कूलला होतो 11 पर्यंत. आणि 11 विद्यार्थ्यांचं आता म्हणजे सगळे ॲडमिट 50 वर्षानंतर नाशिकला घेतले. 1974 बॅच होती आमची. त्यांचं हे घ्या, गॅदरिंग घ्या, टू गेट टुगेदर घ्या, पण ते कोणीच तार नाही. शेवटी माझी बायपास जायचं त्यांना म्हटलं, अरे मी वरतून आलोय परत,
1: आता
0: या म्हटलं सगळे नाशिकला. मग मी 2023 घेतली.
1: अच्छा.
0: गेट टुगेदर.
1: ओके.
0: 22 ऑपरेशन झालं, डिसेंबर 22 बायपास सर्जरी झाली.
1: ओके.
0: त्यांना म्हटलं 6 महिने झाले. मला डॉक्टर म्हणे तुम्ही 8 महिने घरचे बाहेर पडायचं नाही, जखम हे असतं, काही खेळू नका. चोरून लपून रॅकेट लपून टेबल टेनिस खेळायला जायचो 3 महिने झाले. तिथे लोक म्हणजे तुम्ही कसं काय आले रॅकेट? म्हटलं घरी सांगून पायी वॉकिंग करायला चाललोय म्हणून.
1: अच्छा.
0: म्हणजे कधी कधी खोटं बोलून पण. आणि मग शाळेत आवड होतीच, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, खो खो रनिंगची लहानपणा ते आमचे होते साहेब, त्यांनी बाळकडून दिलं होतं आम्हाला. कॉलेजला पण सायन्सला ऍडमिशन घेतली. मॅथ्स सर आमचे होते सर, मॅथ्स कच्चं होतं, हायस्कूलचं मॅथ्स कच्चं होऊन गेलं थोडस. इतिहास सणवाळ्या पाटणा असायच्या, कंटाळा यायचा. हे पुस्तक वाचलं सुरुवात केल्यानंतर मग ते पुस्तक गोष्टी पुस्तक म्हणून वाचायला लागलो.
1: अच्छा,
0: असे शिवाजी महाराज होते, असे गांधीजी होते, असे हिटलर होते, सगळे स्टोरी प्रमाणे वाचतो. आणि मॅथ्सला मग आमचे दडे सर होते, आणि मग 9वी 10वीला मॅथ्स घेतला. सगळ्यांनी हायर मॅथ्स घेतलं, मी पण हायर मॅथ्स घेतलं. हायर मॅथ्सला फर्स्ट क्लास पडलं.
1: अरे वा.
0: नंतर मग ते म्हणे की शेवटचे सर म्हणतो मी सोशल स्टडीज म्हणजे जॉग्राफी सिव्हिक्स आणि मॅथ्स असतं ना हिस्ट्री, ते घ्यायला लागला. स्पेशल जॉग्राफी घेतला, तो कॅन्सल केला. तरी ते घेऊन पास झालो, म्हणजे सेकंड क्लासमध्ये झालो. फर्स्ट क्लास काही मिळालं नाही, सेकंड क्लासमध्ये झालो. आणि माझ्या बरोबर सगळे मित्र कोणी इंजिनिअरिंगला गेलं, काही स्पोर्ट्समध्ये माझ्यासारखे कॉलेजला. आणि असं मग परीक्षा देत देत पहिल्या पिढीला गचका खाला एक पहिला सायन्सचा. आमच्याकडे धुळ्याला 6 वाजेपासून पिक्चर लागायचे, 6 ते 9, 9 ते 12, 12 3, 3 ते 6, 7 ते 9, 9 ते 12. ते एक तर असं
1: मस्तीखोरी लहान मुलगा जिवंत होता.
0: हा, विशेष म्हणजे की रेकॉर्ड असं आहे की 9 ते 12 सकाळ, 6 ते 9 तर पाहिलं, तर रात्री 9 ते 12 पर्यंत पाहिलं.
1: 500
0: एवढं पण रेकॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरा एक रेकॉर्ड असं आहे की माझा वाढदिवस करायचो आम्ही लहानपणी, गणपती बसवायची लहानपणापासून सोय.
1: अच्छा.
0: गणपती बसवताना ते आरास वगैरे करणं, डोंगर दर्या वगैरे, त्यावेळेस काही गुगल नव्हतं, काही नव्हतं. आपल्याला सतत बनवायचं होते, टाकून ते हिमालय बनवायचे ते. आणि वाढदिवस पण साजरा कसा करायचा, सगळे मित्र माझ्या घरी यायचे, नाटक बसवायचे, राजा आणि आपले विष्णू लक्ष्मी शंकर पार्वती असं नाटक बसवायचो. तर असे सगळे दिवस मजेत गेले. आणि नंतर कॉलेजला गेलो, कॉलेजला पण NCC जायचं होतं, तब्येत सर पातळ होतं ना, तिथे सिलेक्शन करणारे लोक म्हणे अरे बारकं पोरकं पळायचं, पहिल्या वेळेस सिलेक्शन नाही झालं NCCला. मग सर आमचे बदाने सर होते, DD बदाने सर, ते NCCचे होते. तर रिक्वेस्ट केली सर मला तुम्ही कॉम्पिटिशन घ्या सगळं पळा मला. तर त्यांच्यामध्ये मी पहिला आलो. मग त्यांनी मला घेतलं, हाईट पण बसवतो सगळं बसवतो, फक्त बारीक असल्यामुळे काटक असल्यामुळे ते. आणि परिस्थिती एवढी बारीक होती की 1972 दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, रोजगार आम्ही सुरू झाले तेव्हा. त्याच 3 रुपये रोजाने काम पण केलं तिथे जाऊन.
1: अरे बा.
0: इंग्लिश मिडियमची शाळेचे पुस्तकं ड्रेस सगळं झालं माझं तेवढ्याचे. आणि 10वीला असताना आपले अरविंद निलंबर साहेब तेव्हा SP होते, जे IG म्हणून रिटायर झाले, DG म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी त्यावेळेस रोड सेफ्टी पेट्रोल म्हणून नवीन स्क्वॉड स्थापन केलं, त्यावेळेस त्यांनी मात्र घेतलं
1: RSP ना,
0: RSP. तर त्यावेळेस मी पहिले तिथे त्या स्क्वॉड मध्ये होतो.
1: ओके. म्हणजे मग फॉरेस्टची काय एंट्रन्स एक्झाम दिली का?
0: नाही, मग कॉलेजला गेल्यानंतर मग MPSCला जायचं. मग तेव्हा PSI वगैरे आर्मीचं डोक्यात वेळ होतं. NCC सर्टिफिकेट पास झालो, C सर्टिफिकेट पास झालो. नंतर मराठा इन्फंट्रीचं बेळगावला आपलं आहे ना, मराठा लाईट इन्फंट्री, तिथे 1 महिन्याचा कोर्स केला. कामटीला नागपूरला मिलिटरीचं कॅम्प केला. तेव्हा डोक्यात फक्त मिलिटरीच घुसायचं एवढंच होतं. आणि देशभक्ती तर नसाच भिरली. अजूनपर्यंत एकही झेंडा म्हणून टाळलेला
1: नाही.
0: फक्त आजारी असताना बळजबी मग ते TV समोर झेंडा केलं.
1: क्या बात आहे.
0: दिल्लीवर झेंडा फडकल तेव्हा राष्ट्रपतींच्या असते तेव्हा, पण टाळलं नाही कधी. आणि मग MPSCची परीक्षा आमची ती तेव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पदांची परीक्षा निघाली होती. PSIला पण परीक्षेला गेलो होतो, MPSCची परीक्षा दिली, पण PSI व्हायचं नव्हतं. मग वरला गेलोच नाही.
1: अच्छा.
0: नंतर मग MPSCची दिले, 8 मित्र आम्ही गेलो फिरायला. त्या स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स घेतला जो मला सगळ्यात कठीण जायचा तो.
1: ओके.
0: आणि BSCला मी तेव्हा होतो, SY BSCला, तेव्हा माझा विषय होता केमिस्ट्री बायोलॉजी आणि झुऑलॉजी, म्हणजे बी ग्रुप होता. MPSCला घेतला विषय मॅथ्स 200 मार्काचा. पण एक होतं की समजा 100 मार्क 100 मार्काचा 100 प्यायलाच पाहिजे, बाकीचा पेपर सोडून द्यायचा नाही करायचा. 200 मार्कापैकी 150 सोडवलं आणि 50 मार्क सोडवलं, 150 पैकी 149 मिळालं तुम्हाला त्या मार्क. आणि मित्र म्हणे चला आता काय पेपर देतो, झाला का? म्हटलं झाला माझा पेपर. समोर पिक्चर मेट्रो सेटर 2 पिक्चर 5 बसलो असं. त्यावेळेस सेमिस्टर पद होती BSCला, तर अभ्यास करायचं म्हटलं तर एकदा बसलं की मग ते पाठवून द्यायचं.
1: एक पाठी,
0: हा एक पाठी नाही म्हणता असं मेमरी होऊन द्यायची बघ थोडीशी. आणि पण माइंड फ्रेश राहायचं, तर मग काय करायचं आता समजा 3 वाजता पेपर आहे, 3 ते 4, 6 12-3 पिक्चर पाहायचा आणि मग पेपर द्यायचा. मग हा मग तो पेपर लिहायचा.
1: मग फॉरेस्ट ऑफिस मध्ये गेला?
0: नाही, MPSCची परीक्षा दिली. मग मग त्यावेळेस अचानक मेसेज आला की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर 1979 साली परीक्षा दिली, 80 मार्चला इंटरव्ह्यूला गेलो. तिथं पण सगळे मोठे त्या फक्त एकच सेट होतो मुंबई आणि 20 जागा भरायच्या होत्या आमच्याला. तर ते म्हणे 12वी पासच्या बेसवर गेलो मी. 12वी पास बीएससीला होतो पण बीएससी नाही झालं पूर्ण माझं. तर 12वीच्या बेसवर 2 वर्ष ट्रेनिंग होतं आणि बीएससी केलं तर 1 वर्ष ट्रेनिंग होतं. तिथे होते आमचे चेअरमन त्यावेळेस देवधर साहेब. ते प्रश्न मराठीतून विचारायचे. नंतर डॉक्टर सुरेश होते असिस्टंट चेअरमन व्हाईस चेअरमन ते इंग्लिशमध्ये विचारायचे. नंतर चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आय एम कुरेशी होते ते हिंदीमध्ये विचारायचे. हाच असं ड्रेस होता काय वगैरे घालून. त्यांना सांगितलं की बाब मराठीमध्ये, त्यांनी मराठी उत्तर दिलं, इंग्लिशमध्ये विचारलं इंग्लिशमध्ये उत्तर दिलं आणि हिंदीमध्ये उत्तर दिलं तर हिंदीमध्ये दिलं. तेवढे आपली तब्येत होत येते का 26 किलोमीटरच्या सर तेव्हा टेस्ट होती.
1: अरे बापरे
0: 4 तास 26 किलोमीटर जायचं.
1: ओके
0: म्हटलं सर काहीच नाही म्हटलं मी 32 किलोमीटर पायी आलोय मुंबईहून पनवेल ते मुंबई पायी आलोय म्हटलं. अरे कस काय म्हणे म्हटलं आता 12 भेटल गेलो घराला कुरूप होतो पैसे फक्त 60 पैसे खिसे होते. आता रस्ते माहित नव्हते तेव्हा मुंबईला काही जीपीएस नव्हते मॅप वगैरे काही नव्हते आणि लोकल ट्रेन पण नव्हते काही जास्त. एक 50 पैशाचा पाव घेता 25 पैसे चहा होती आणि पायपाय निघालो पनवेल रात्री संध्याकाळी 6 निघतो रात्री 2 वाजता मुंबईत पोहोचलो.
1: बापरे
0: हे माहित नव्हतं मुंबईचे कुठे टोकायला निघू. तेव्हा तो क्रिक बीच वैसे आपले वाशी होता ना वाशी नवी मुंबई वगैरे सगळं तेव्हा जंगल होतं काही नव्हतं. त्या जंगलात रात्री 2 वाजता प्रवास करत करत कुर्ल्याहून तेव्हा कुर्ल्याला राहायचे आत्या वगैरे आलो. तेव्हा इतक्या रात्री कुठं काही नाही म्हटलं पनवेलला गेलो भेटायला ते घरी कोण होते पायपाय आलो. पायपायला म्हणे एवढं 35 किलोमीटर म्हटलं काही वाटलं नाही जंगल भीती नाही वाटलं म्हणून नाही. तो क्रिक बीच सुनसान होता तेव्हा म्हणजे तो आजूबाजू सगळे जंगल आहेत ना. त्यावेळेस बरं डेअरिंग असं होतं की आपण लोक सांगायचे इथं भूत आहे इथं जाऊ नको तुम्ही मुद्दाम तिथे जाऊन बसायचो.
1: अच्छा
0: ते
1: म्हणजे बंडखोर स्वभाव पहिल्यापासून.
0: हा भीती नव्हती माहिती म्हणजे मृत्यू येणार तर कधी येणारच आहे तो आज किंवा उदय येईल तो आज येईल का उदय येईल त्याच्यासाठी कशाला घाबरत आपलं जेवढं जीवन जगायचं तेवढं जगायचं ना आपण.
1: क्या बात आहे. बोलतो बोलतो 1/2 तास झालाय. पुढच्या रविवारी हा विषय आपण कंटिन्यू करू.
0: येस
1: पण सॅल्यूट.
0: थँक्यू.
1: पहिल्यापासूनच म्हणजे पॉझिटिव्ह होतात त्याचा नंतरच्या जीवनात किती फायदा होतोय म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसला प्रकार आहे नाही का. राम राम मंडळी काही गरज वाटली तर भेटूया.

जुन्या भारतीय गाण्यांचा कार्यक्रम हमराज. पहिलं गाणं वर्ष 1948, चित्रपट श्री राम भक्त हनुमान, गीत होमी वाडिया, संगीत एस एन त्रिपाठी, गायन मोहम्मद रफी. कारकिर्दीच्या सुरुवातीला सुद्धा त्यांच्या आवाजात असलेली सफाई उल्लेखनीय आहे. गाण्याचे शब्द आहेत, ओ जग को बसाने वाले मेरे मन की कुटिया.

एफएम बैंड 89.5 सह रेडियो मंगलध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगलध्वनि 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल। मनात गाव गावातलं मन।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.